ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोई, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोह दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जेको कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रखिया जिन सूत, जेको बुझे हुए सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परे होर होर, तिसते पार तले

विचारा तू घट घटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

मन तन पावणिया तू मेरा पर्वत तू मेरा ओला तुम संग लवै ना लावणिया रहाव तेरा कीता जिस लागै मीठा घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा थान थनंतर तू है इको एक वरतावणिया सगल मनोरथ तू देवन हारा भगती पाए परे पन।

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

ऐसा प्रभ त्याग अवर कत लागो हो, गुर प्रसाद नानक मन जागो हो, जे प्रसाद तू प्रगट संसार।

गह गगन रहाई, कग्गा घट घट निमसै सोई, घट फूटे घट तबह ना होई, तां घट माहे घाट जो पावा, सो घट छाड अब घट कत तावा, नन्ना निग्रह स्नेहो कर निर्वारो संदेह, नाही देखना भाजी है परम स्यानप एह, चचा रचत चित्र है भारी,

तारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी हों तुद बिन अवर ना जा।

नानक साच समावै सोई, आसा महला तीजा, भगत रत्ता जन सहज सपाई, गुर कै भै साचै साच समाई, बिन गुर पूरे भगत न होए, मन मुखरुने अपनी पत खोए, मेरे मन हर जप सदा त्याए, सदा आनंद हो।

है महिमा हर, उनके संग तू होई है जाहर, उनके संग तू रखी पपोल, उस बिना तू छुटकी रोल, उनके संग तेरा मान महत,

जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

आई, सुख दुख तेरी आज्ञा प्यारी, दूजी नाही जाई, जो तू कराम है सो करी प्यारे, अवर किछ करन ना जाई, दिन रैन सब सुहावने प्यारी, जित जपिए हर नाम साई कार कमावनी प्यारी, तुर मस्तक लेख लखाई, एको आप वर्तदा प्यारी, घट घट रहिया समाई, संसार कूप ते उधर लह प्यारे, नान